नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपण आपल्या शोची सुरुवात एका पॉझिटिव्ह थॉटने करत आहोत। आज आहे सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आपण एका अतिशय सकारात्मक विचारानं आपल्या शोची सुरुवात करूयात। आयुष्यामध्ये प्रत्येक दार उघडेलच असं नाही, पण जे दार बंद होतं ते आपल्याला योग्य दिशेनं वळण्याची संधी देत असतं। त्यामुळं अडचणींना शेवट समजू नका, त्या प्रवासाची, त्या नवीन प्रवासाची सुरुवात असतात। त्यामुळं मंडळी, अडचणींवरती मात करायला शिका, कायम पॉझिटिव्ह राहा। पॉझिटिव्ह एनर्जी तुमचं माइंड फ्रेश ठेवत असते आणि त्यामुळेच मंडळी तुम्ही कायम याच विचार ठेवला तर तुम्ही हॅप्पी सुद्धा राहत असता। तर मंडळी, अशाच थॉट सोबत भेटणार आहोत आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत, शोची सुरुवात करत आहोत। आज तुम्हाला खूप साऱ्या नवनवीन अशा गोष्टी माहीत पडणार आहेत। नवनवीन अशा गोष्टींची, गप्पांची मेजवानी घेऊन येते मी तुम्हाला भेटायला एका म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। ऐका हे सुंदर असं गाणं।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, धावपळ किंवा कामाच्या निमित्तानं काही इमर्जन्सीमुळे आपल्याला कधी ना कधीतरी रात्रीचा प्रवास करावाच लागतो. रात्रीचा प्रवास म्हटलं की मनामध्ये थोडी धाकधूक सुद्धा असतेच, पण सखींनो जर आपण थोडीशी सावधगिरी बाळगली ना तर हा प्रवास अगदी सुरक्षित होऊ शकतो. पहिली गोष्ट, माहिती शेअर करा. तुम्ही कॅब, ऑटो किंवा बस ज्यानंही प्रवास करत असाल त्याचा नंबर आणि तुमचं लाईव्ह लोकेशन घरातल्यांना नक्की पाठवा. दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल चार्ज ठेवा. प्रवासाला निघताना तुमचा फोन फुल चार्ज असावा आणि सोबत पॉवर बँक सुद्धा नक्की ठेवा. मोबाईलमध्ये 112 हा इमर्जन्सी नंबर नेहमी तयार ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रवासामध्ये अनोळखी लोकांशी जास्त वैयक्तिक माहिती शेअर करू नका. कोणी काही खायला दिलं तर ते नम्रपणे नाकारलेलं कधीही चांगलं. जसं आपल्याला लहानपणी सुद्धा सूचना मिळायच्या की अनोळखी व्यक्तीने काही खायला दिलं, चॉकलेट दिलं तर काही खायचं नाही, तसंच हे आपल्या मोठ्यांना सुद्धा लागू होत असतं बरं का. चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सिक्स्थ सेन्स. प्रवासामध्ये जर तुम्हाला कधीही कोणत्याही क्षणी काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटलं तर लगेच सतर्क राहा. मनामध्ये भीती न ठेवता घरच्यांना फोन लावा आणि थेट मदत मागा. सखीनो, तुमची सुरक्षितता ही सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आत्मविश्वास बाळगा आणि सुरक्षित प्रवास करा. अशाच माहितीपूर्ण विषयासह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, एक काहीतरी संध्याकाळच्या वेळी काहीतरी मस्तपैकी चटपटी तांबडगोड आणि खमंग खाण्याची इच्छा झाली की आपण लगेच तळलेले पदार्थ किंवा बाहेरच्या चाटचा विचार करत असतो, बरोबर. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक अशी रेसिपी जी चवीला तर एकदम भारी आहेच पण आरोग्यासाठी सुद्धा सुपर डुप्पर हिट आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत डाळिंब चाट. तर वही पेन पटकन घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. साहित्य अगदी सोपं आहे. एक मोठा कप डाळिंबाचे दाणे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा चाट मसाला, अर्धा कप जिरे पावडर, चवीनुसार काळं मीठ आणि थोडंसं लिंबाचं रस आणि वरून घालण्यासाठी आवडीनुसार बारीक शेव. तर ही शेव तुम्ही एक चटपटीत मसालेदार पण घेऊ शकता किंवा आपली साधी पिवळी जी शेव असती ती सुद्धा घेऊ शकता. कृती तर अगदी सोपी आहे, अगदी 2 मिनिटात होईल अशी आहे. एका मोठ्या बाऊलमध्ये डाळिंबाचे दाणे घ्या, त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी मिक्स करा. आता वरून चाट मसाला, जिरे पावडर आणि काळं मीठ भुरभुरा, त्यावरती थोडासा लिंबाचा रस पिळा आणि चमच्यानं मस्तपैकी हे मिश्रण एकत्र करा. सर्व्ह करताना भरपूर बारीक शेव टाका. बस झालं तुमचं चटपटीत रसरशीत आणि हेल्दी डाळिंब चाट. तर मंडळी, या डाळिंबामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे हे चाट तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी सुद्धा फार फायदेशीर आहे. तर मंडळी, आजच संध्याकाळी हे नक्की ट्राय करा. कसं वाटलं मला नक्की सांगा आणि अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: हॅलो एव्हरीवन, मी आर्या आंबेकर. आपण ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.
1: येत्या महाशिवरात्रीत माझ्या आयुष्यातलो शेवटचा दशा होता. त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचलंय की माझं नवस पूर्ण झालं.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, कामाच्या गडबडीत आपण चेहऱ्याची काळजी तर घेतोय, पण अनेकदा आपल्या पायांकडं आणि विशेषतः टाचांकडं दुर्लक्ष होतं. मग काय, टाचांना भेगा पडतात, पाय दुखतात आणि छान पैंजण घालायची इच्छा असून सुद्धा आपण मागे सरकतो. पण आता काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला सांगणारे अगदी घरच्या घरी करता येणारे दोन सोपे उपाय. सगळ्यात आधी रोज रात्री झोपताना पाय कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा, त्यानंतर त्यावरती खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलानं हलकी अशी मालिश करा आणि पायामध्ये सुती मोजे घालून झोपा. तेल त्वचेला मऊ ठेवतं आणि भेगा लवकर भरून काढतं. आणि दुसरा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा एका टबमध्ये कोमट पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं लिंबू आणि खडे मीठ टाका. 10 ते 15 मिनिटं पाय त्यामध्ये बुडवून ठेवा आणि मग हलक्या हातानं स्क्रबरनं मृत त्वचा साफ करा. यामुळे टाचा अगदी गुलाब्यासारख्या मऊ होतील. आणि हो, शरीरात पाण्याची कमतरता अजिबात भासू देऊ नका. भरपूर पाणी प्या, घरात वावरताना मऊ चपला नक्की वापरा आणि मग बघा तुमच्या सुंदर पायांवरून तुम्हाला कोणाचीच नजर सुद्धा हटणार नाहीये. तर मंडळी हे उपाय करून पहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

हॅलो, नमस्कार मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखीनो, सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळं आणि प्रदूषणामुळं केस पांढरे होणं खूप कॉमन झाले. मग आपण लगेच बाजारात मिळणारे केमिकल डाय किंवा कलर्स आणून केसांना लावतो, पण यामुळं केस तात्पुरते काळे होतात आणि मग नंतर जास्त खराब आणि कोरडे पडत असतात. त्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे केसांना घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीनं सुंदर रंग कसा द्यायचा ते. निसर्गानं आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी भेट म्हणजे मेहंदी आणि इंडिगो पावडर. तर जर तुम्हाला केसांना छान डार्क ब्राऊन किंवा काळा रंग हवा असेल तर हा उपाय बेस्ट आहे. सगळ्यात आधी लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी, चहापत्तीचं पाणी आणि थोडासा लिंबाचा रस मिक्स करून रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशीही मेहंदी केसांना लावा आणि 2 तासांनी केस धुवून स्वच्छपणे करा. यामुळे केसांना छान तांबूस ब्राऊन शेड येईल. आणि जर तुम्हाला प्रॉपर नॅचरल काळा रंग हवा असेल तर केस सुकल्यानंतर इंडिगो पावडर कोमट पाण्यामध्ये मिक्स करून केसांना लावा आणि 1 तासानं धुवून टाका. केमिकलच्या त्रासाशिवाय एकदम नॅचरल काळा रंग मिळवण्याचा हा सर्वात सुरक्षित उपाय. त्याचबरोबर केसांना पोषण देण्यासाठी आहारामध्ये आवळा आणि कढीपत्त्याचा वापर करावा. बघा मग तुमचे केस केमिकलशिवाय कसे छान चमकतात. तर मंडळी, अशाच टॉपिकसह आणि अशाच फॅन्टॅस्टिक उपायांसह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हॅलो, नमस्कार मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, आज आपण प्रगतीच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही काही ठिकाणी खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये मुलींचा बालविवाह करून दिला जातो. हे थांबवणं समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. हे रोखण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे मुलींचं शिक्षण. मुलगी शिकली तर ती पायावरती उभी राहील आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढू शकेल. दुसरं म्हटलं तर पालकांचं समुपदेशन करणं. कमी वयामध्ये लग्न केल्यानं मुलीच्या आरोग्याची होणारी हानी पालकांना पटवून दिली पाहिजे. आणि सखीनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला कुठेही बालविवाह होत असल्याचं समोर आलं तर अजिबात गप्प बसू नका. ताबडतोब 1098 या चाइल्डलाईन नंबरवरती कॉल करा आणि तुमचं नाव संपूर्णपणे यामध्ये गुप्त ठेवलं जातं. चला तर मग कोणत्याही चिमुरडीचं बालपण लग्नाच्या बेडीत अडकू नये म्हणून एकत्र येऊयात, मुलींना शिकवूयात, त्यांना मोठी स्वप्न पाहू देऊयात आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी एकत्र राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण बोलणार आहोत आपल्या हक्काच्या आणि एका महत्वाच्या संस्थेबद्दल, आणि ती म्हणजे महिला आयोग. अनेकदा कौटुंबिक छळ, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण किंवा सामाजिक अत्याचार यांसारख्या संकटामध्ये नक्की कुठे धाव घ्यायची हे आपल्याला समजत नसतं. अशा वेळी महिला आयोग आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. हा आयोग महिलांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध थेट तक्रार स्वीकारतो, पीडित महिलांना मोफत कायदेशीर सल्ला देतो आणि त्यांचं समुपदेशन सुद्धा करतो. इतकंच नाही तर एखाद्या महिलेवरती अन्याय होत असल्याची बातमी समोर आली तर आयोग स्वतःहून त्या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांना कारवाईचा आदेश देऊ शकतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला राज्य आयोग यासाठीच कार्यरत आहे. त्यामुळे सखीनो, अन्याय सहन करू नका, आपल्या हक्कांची जाणीव ठेवा आणि गरज पडल्यास थेट महिला आयोगाशी संपर्क साधा. चला तर मग स्वतःला सुरक्षित ठेवा. मी आर जे ऋतू, भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करते आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.
1: One, two, three.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण भरपूर गोष्टींवरती गप्पा मारल्या, अनेक विषयांवरती आपण चर्चा केली आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. थोड्याच वेळात म्हणजेच 1 PM स्नेहवार्ता हा शो घेऊन येते आर जे वैशाली तुम्हाला भेटायला. कुठेही जाऊ नका, आपण भेटूया उद्या सकाळी ठीक 11 AM नवनवीन विषयांसोबत, नवनवीन चर्चांसोबत. आणि आज दिवसभर सुद्धा आपल्या या रेडिओवरती कार्यक्रमांची आणि मस्तपैकी गाण्यांची मेजवानी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या। गेल्या अनेक वर्षापासून प्रेमाने, आपुलकीने आणि विश्वासाने साथ देणाऱ्या हितचिंतिका सीमा प्रसाद दरेकर आणि गायत्री भाईडकर आपल्या माणुसकीच्या नात्याने, प्रेमाने आणि स्नेहाने कायम जोडलेले आहेत। त्यांच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल आम्ही मनापासून ऋणी आहोत। सीमाताई आणि गायत्रीताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त रेडिओ नगर 90.4 एफएमच्या संपूर्ण टीम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हा दोघींना मनपूर्वक हार्दिक आनंदमय वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य, भरभरून आनंद, दीर्घ आयुष्य आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची ताकद देवो। तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश ची फुले सदैव फुलत राहो, हीच मनपूर्वक शुभेच्छा। आणि मंडळी, वाढदिवस म्हटलं की आवडीची गाणी तर हवीच, दोघींच्याही आवडीचे गीत आपण ऐकणार आहोत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर। चला तर मग ऐकूया सीमाताई यांच्या वाढदिवसाचं सुंदर असं गीत, आये हो मेरे जिंदगी में तुम बहार बनके। हे गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष गुण असतात. गरज असते ती फक्त योग्य संधीची, योग्य मार्गदर्शनाची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. अशीच एक सुवर्ण संधी घेऊन आले आहे स्नेहालय संचलित अनाम प्रेम संस्था आणि युथ फॉर जॉब. अस्थिव्यंग, मुगबधीर आणि अंध अशा 40-60% दिव्यांग असलेल्या 18-35 वयोगटातील मुला मुलींसाठी 30 दिवसाचे पूर्णपणे मोफत निवासी प्रशिक्षण आणि रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. या प्रशिक्षणामध्ये इंग्रजी बोलण्याचे कौशल्य, शिक्षणाचे मूलभूत प्रशिक्षण, ग्राहक सेवा प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, किरकोळ विक्री क्षेत्राचे प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी आणि रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कौशल्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या शेवटच्या 10 दिवसात नोकरी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रशिक्षणा दरम्यान 2 वेळचे जेवण आणि 2 वेळचा चहा नाश्ता पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. 10वी किंवा 12वी पास असो, नापास असो किंवा पुढील शिक्षण घेतलेले युवक युवती असोत, सर्व पात्र उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षणाचे ठिकाण आहे अनाम प्रेम संस्था, निंबळक अहिल्यानगर. मंडळी, अधिक माहितीसाठी संपर्क साधा. संपर्क क्रमांक आहे 91-82-79-81. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 91-82-79-41-19. तर मित्रांनो, आयुष्य बदलण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही, पण जेव्हा अशी संधी तुमच्या दारात येते तेव्हा तिचा नक्की लाभ घ्या. आजच नाव नोंदवा, नवीन कौशल्य शिका आणि आत्मविश्वासाने रोजगाराच्या दिशेने पुढे चला. ही माहिती आपल्या परिसरातील गरजू दिव्यांग युवक युवतींपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या एका प्रयत्नामुळे एखाद्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळू शकते. या संधीचा नक्की सर्वांनी लाभ घ्यावा. मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बैक नगर कर तुम्ही एक आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आम्ही अर्जुशील आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षम प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य शिस्त सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45. किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खाजगी आणि शासकीय रुग्णालये नर्सिंग होम वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या. ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110024483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मंडळी आजचा युवक उद्याचा समाजाचा आधारस्तंभ आहे. मार्गदर्शन कौशल्य आणि संधी मिळाल्यास युवक स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य बदलू शकतो. अशा युवकांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्प कार्यरत आहे. मंडळी नावातच सगळं आहे. युवकांना घडवणे, त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणे या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, रोजगारभिमुख मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुणाची जडणघडण आणि विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते. करिअर विषयक मार्गदर्शन देऊन स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली जाते. युवा निर्माण प्रकल्प युवकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत आहे. त्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख करून देत समाजातील जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून युवा निर्माण प्रकल्प युवकांना रोजगार, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा युवक सक्षम होतो तेव्हाच कुटुंब सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले की समाज सक्षम बनतो. युवकांच्या स्वप्नांना दिशा देत त्यांच्या यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याचे मोलाचे कार्य स्नेहालयाचा युवा निर्माण प्रकल्प करत आहे. मंडळी आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सविता काळे. मंडळी, एखादा सुट्टीचा दिवस आपल्या नगर शहराच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या सान्निध्यात तुम्ही आनंदात घालवू शकता. तुमच्या प्रियजनांनाही आपल्या परिसरातील पर्यटन स्थळं दाखवा. त्यातून बदलेल आपल्या शहराचा चेहरा मोहरा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत. कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत हार्मोनियम द परफेक्ट ट्यून हा कार्यक्रम. आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर दुपारी 3 वाजता थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहे आरजे आदी. त्याचबरोबर मंडळी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा. बालरोग तज्ज्ञ व लहान मुलांच्या हार्मोनियम तज्ज्ञ डॉक्टर भक्ती कटारे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. विषय आहे लहान मुलांचे हार्मोनल आजार व विकार. संवादक असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत स्वर संजीवनी. मानसिक आरोग्य आणि संगीत यांची सांगड घालणारी मालिका सादर करते आहे सुहास जोशी. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, परंतु त्या अगोदर आपण बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत आपल्या रेडिओ नगर 90.4 FM या स्टुडिओ मध्ये.
1: वाढदिवस आहे गायत्री भाईडकर यांचा. यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. गायत्री ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, पल पल दिल के पास. हे गीत ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
3: रसिक श्रोते हो नमस्कार. मागच्या 3 भागांमध्ये आम्ही आमचे दादा म्हणजे माझे तीर्थरूप महामहोपाध्याय डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांच्या संस्कृत आणि संगीत या 2 क्षेत्रातल्या भरीव कामगिरीबद्दल बोललो आणि ते सुद्धा अगदी संक्षिप्त रूपाने, कारण प्रत्येक क्षेत्रातली त्यांची कामगिरी खूप मोठी आहे आणि त्याच्यावर जर आपल्याला एपिसोड करायचे झाले तर खूप ते विस्तृत होतील. तर ह्यातला जो संस्कृतचा भाग आहे, आम्ही फार काही संस्कृतचा वारसा पुढे घेऊन जाऊ शकलो असं नाही, पण एका पातळीपर्यंत संस्कृत स्तोत्रांच्या रूपाने आम्ही रसिकांपर्यंत आणि अभ्यासकांपर्यंत हा वारसा पोचवायचा प्रयत्न केलेला आहे आणि करतो आहोत. तर या एपिसोडमध्ये संस्कृत स्तोत्रांचा अंतर्भाव आहे. तर या संदर्भात दादांचं कॉन्ट्रीब्युशन काय, म्हणजे कविताला तर त्यांनी शिकवलंच, ती सांगेलच त्याविषयी, श्रुती पण सांगेल, तर मला सुद्धा संगीत त्याचं करताना या उच्चारणांचा, त्यानंतर त्यातल्या पॉझेसचा, या सगळ्याचा खूप उपयोग झाला, त्याचा खूप अभ्यास करता आला. तर कविता, तुझे काय अनुभव आहेत त्याविषयी सांग.
5: मला आठवतं जेव्हा पुणे आकाशवाणीने संस्कृत स्तोत्रांचं रेकॉर्डिंग ध्वनिमुद्रण करण्यासाठी बोलवलं आणि जे संग्राह्य ठेवायचं होतं, तर तेव्हा आर्काइवल रेकॉर्डिंग होतं ते, आणि त्या निमित्ताने खरं ही संस्कृत स्तोत्रांची सुरुवात झाली.
3: कविता, अजूनही आकाशवाणीवर तुझी ती स्तोत्र लागतात?
5: बरोबर. तेव्हा ती स्तोत्र शिकवताना, म्हणजे आता शिवतांडव सारखं, रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे तर खूप उच्चारणाला अवघड आहे, पण दादांनी ते बरोबर त्या शब्दांची फोड कशी करायची, त्याचा जर जोडाक्षर पुढचं आलं तर त्याचं उच्चारण कसं करायचं,
3: आणि म्युझिकली ते डिस्टर्ब न करता,
5: हा हे सांगितलं त्यांनी. आणि त्याचा पुढे पण आपल्याला, आपण जी अनेक स्तोत्र केली
3: किंवा
5: इव्हन नाशिक आकाशवाणीवर साठी आपण जेव्हा कार्यक्रम केला, तेव्हा ह्या सगळ्याचा खूप आपल्याला फायदा झाला. म्हणजे दादा प्रत्यक्ष होतेच सांगणारे, पण आपण पण आपल्या ह्यानी थोडंफार ते करू शकलो.
3: बरोबर आहे. आणि सीडी पण आपली काढली होती, निघाली होती आपली संस्कृत स्तोत्रांची, ज्यात निवडक स्तोत्र होती, अर्थात त्यानंतर आपलं खूप काम झालं त्याविषयी.
5: आणि श्रुतीला तर लहानपणापासून दादांचा सहवास लाभला. श्रुती,
6: हो, म्हणजे शाळेत असताना दादांनी संस्कृत शिकवलं तर होतच, आणि जेव्हा स्तोत्र गायनाच्या स्पर्धा व्हायच्या, संगमनेरची खूप नावाजलेली स्पर्धा असते प्रत्येक वर्षी, तर तेव्हा सुद्धा स्तोत्र गाताना त्याच्या उच्चारणाची इतकी छान फोड करून त्यांनी सांगितली होती, हे मला स्पष्ट आठवत. रामाविषयी होत ते,
5: अपूर्व रूप कर्ण रसायनम,
3: फार सुंदर होत.
5: संस्कृत गीत होत ते,
3: गुणगुणून दाखव किंचित गुणगुण.

0: वा
1: चरितम
0: क्या बात है,
1: काय
0: वा वा.
1: सुंदर आहे.
0: आणि ही
1: काय
0: दादांचीच चाल होती बरं
1: हो
0: का.
1: हो
0: हा, दादांचीच चाल आहे.
1: आणि ही संस्कृत भाषा अशी समजायला म्हणजे असं नाही की आपल्याला अवघड जात आहे, कळत नाहीये. रसिका शृणुत रामचरितम
0: किती
1: ह्याच्यातनं
0: सोपं,
1: सगळं
0: किती साधं.
1: आपल्याला समोर येतच.
0: अप्रति तर रसिको हो, या भागामध्ये आम्ही आपल्यासमोर तीन स्तोत्र सादर करणार आहोत. त्यातलं एक दत्तात्रयाष्टकम जे आहे ते दादांचं आहे.

रसिक हो, आता श्रुती सादर करते श्री शंकराचार्य रचित अच्युताष्टकम। या स्तोत्रामधला पहिला जो श्लोक आहे तो आपल्याला सर्व परिचित आहेच, म्हणजे आपण आरतीनंतर जेव्हा अच्युतम केशवम म्हणतो तर तो हा पहिला श्लोक आहे, आणि त्याच्या पुढे बाकीचे श्लोक येतात। हे बरंच आठ श्लोकांचं हे स्तोत्र आहे, आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने राम आणि कृष्ण या दोघांचीही स्तुती केलेली आहे, आणि त्या दोघांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे प्रसंग ह्या स्तोत्रामध्ये शंकराचार्यांनी अतिशय गेय अशा शब्दांमध्ये नोंदवले आहेत। ऐकूया श्री शंकराचार्य रचित अच्युताष्टकम।

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव भार्गव नानाभाऊ भालेराव आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी

नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मित्रांनो, दुपारचे वाजले आहेत 3 आणि सुरू करत आहोत तुमचा आवडता शो थोड्या गप्पा थोडी गाणी. मी आहे तुमच्यासोबत RJ आदी. मित्रांनो, आज आहे आंतरराष्ट्रीय चंद्र दिन. आजच्या दिवशी म्हणजे 1969 ला नील आर्मस्ट्रॉंग यांनी अपोलो 11 या अंतराळ यानातून पृथ्वीवरून प्रवास करून चंद्रावर पोहोचले आणि नील आर्मस्ट्रॉंग या अंतराळवीरानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. या घटनेमुळं आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसा चंद्राचा आणि आपला खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे, नाही का? काही ठिकाणी चंद्र भाऊ असतो, काही वेळा तो मामा असतो, तर काही ठिकाणी सखा असतो, मित्र असतो, साजन असतो. पुराणामध्ये देखील चंद्राला देवाची उपमा दिलेली आहे, देवच मानलेला आहे. पण 1969 साली पूर्वी चंद्र कसा आहे हे पाहिलंच नव्हतं. पण जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग त्यांच्या समवेत बज ऑल्ड्रिन आणि कॉलिन या अंतराळवीरांनी चांद्रयान अभियानातून सांगितलं चंद्र कसा आहे, तेव्हा सर्व जगाला कळलं की मुळात चंद्र कसा आहे, त्या चंद्रावर पृष्ठभाग कसा आहे.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, तुम्ही जर म्हणाल की जगात सर्वात डेअरिंग बाज कोण आहे, सर्वात साहसी कोण आहे, तर मी म्हणेल नील आर्मस्ट्रॉंग. आता नील आर्मस्ट्रॉंग का? कारण की पृथ्वीवरून चंद्रावर जाण्यासाठी तो तयार झाला आणि त्याच्या समवेत आणखीन बज ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन हे देखील त्याच्यासोबत होते. परंतु नील आर्मस्ट्रॉंगला मी सगळ्यात डेअरिंगबाज मानेल. का? तर आज आपण चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा मानव कोण म्हणून नील आर्मस्ट्रॉंगचं नाव घेतो आणि त्याचा किस्सा आहे मी सांगणारच आहे. आपण देखील चंद्र या उपग्रह आणि त्या संदर्भातली माहिती घेणारच आहोत. नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, पण याबाबत एक माहिती अशी आहे की चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा मानव हा त्याच्यासोबत असणारा बज ऑल्ड्रिन हा झाला असता, पण निर्णय घेण्यात केलेला उशीर आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळं त्याच्याऐवजी दुसराच व्यक्ती इतिहासात नोंदला गेला. काय म्हणताय, किस्सा ऐकायचा आहे? तर त्याचं झालं असं की आर्मस्ट्रॉंग, मायकल कॉलिन आणि ऑल्ड्रिन हे अपोलो 11 या अंतराळ यानात सोबत गेले होते. पृथ्वीवरून नासामधून त्यांच्या यानाला नियंत्रण करणारे तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, मार्गदर्शक, अभ्यासक हे सगळे त्या लॅबमध्ये बसून होते. त्यांना वेळोवेळी सूचना देत होते, कमांड देत होते. त्या काळी काही मोबाईल वगैरे नव्हते, परंतु रेडिओ लहरींच्याद्वारे त्यांना संदेश देत होते. त्यांच्याशी संपर्कात असणाऱ्या मार्गदर्शक तज्ज्ञांनी हे यान चंद्रावर पोहोचल्याची माहिती दिली आणि त्यांच्यातल्या थोडेसे सिनियर आणि अनुभवी असणारे ऑल्ड्रिन यांना सूचना दिली की तुम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचला आहात आणि तुम्ही आता यानातून जंप करा. पण ऐनवेळी ऑल्ड्रिन थोडेसे घाबरले, त्यांचा आत्मविश्वास कमी झाला. आता नवीन गोष्ट करताना सहसा आपण साहस किंवा डेअरिंग करायचे म्हणजे थोडासा विचार करतो आणि करायलाच पाहिजे, परंतु धाडस तर करावंच लागतं. आणि मग ऑल्ड्रिन यांनी उडी घेणं अपेक्षित होतं. त्यांना 3-4 वेळा कमांड देऊनही ऑल्ड्रिन यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उडी घेतली नाही. आणि मग काय झालं ऐकूया या छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर.

वेलकम बैक मित्रांनो. तर किस्सा असा होता की ऑल्ड्रिन यांना नियंत्रण कक्षातून कमांड देण्यात आली की तुम्ही चंद्रावर उतरा, जंप मारा, आता तुम्ही चंद्राच्या पृष्ठभागाच्या बरोबर वर आहात, सेफ आहात. आणि म्हणून नियंत्रण कक्षात बसलेल्या तज्ज्ञांनी त्यांच्या समवेत असलेल्या इतरांना, त्यापैकी मग कमांडंट असणारे ते कमांडर होते नील आर्मस्ट्रॉंग यांना जंप घेण्याचा आदेश दिला, कमांड दिली. आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता यानातून चंद्राच्या पृष्ठभागावर उडी मारली आणि एक नवा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला. तो म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग अमीट छाप सोडून गेले. त्यांची डेअरिंग बघा, त्यांची डेअरिंग करून घेतलेली उडी म्हणजे हिस्टॉरिकल जंपच बनली. तेव्हा आपणही कुठलंही काम करताना आधीपासूनच नियोजनात खूप विचार करून ठेवावा आणि ऐनवेळी 11th hour झटपट निर्णय घ्यावा आणि यश प्राप्त करून घ्यावं. खास करून आजच्या तरुणाईला हे अत्यंत फायद्याचं आणि महत्वाचं आहे बरं का. आता बरेच जण स्पर्धा परीक्षा देतात. या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांनो, आपण याबाबत अधिक तत्पर राहिलं पाहिजे, कारण कुठलंही मिशन हे एका दिवसात किंवा महिन्यात पूर्ण होत नाही, तर ते अनेक वर्षांची मेहनत असते. वर्षानुवर्ष काम केल्यावरच यश मिळत असतं. आता अपोलो 11 हे चांद्रयान किंवा हे मिशन देखील एका दिवसात महिन्यात झालं नाही, तर तब्बल 8 वर्ष लागली. 8 वर्षात यशस्वी झाले ते. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेला तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी हे मिशन सुरू करण्यासाठी सूचना दिल्या होत्या, गोल सेट करून दिलं होतं. 25 May 1961 त्यांनी हे गोल, हे ध्येय, उद्दिष्ट त्यांना दिलं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण झालं 20 July 1969 आणि चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल पडलं ते आजच्याच म्हणजे 20 जुलैच्या दिवशी.

म्हणजे आता आपण मोबाईलमध्ये ऐकतोय, परंतु पूर्वी रेडिओचे सेट असायचे छोटे मोठे किंवा घरामध्ये सेंटरमध्ये. आज जिथं मोठा LED LCD TV आहे त्या ठिकाणी आधी रेडिओ असायचा, आणि हे रेडिओच मनोरंजनाचं एकमेव साधन असायचं घरातलं. आणि इतर मग चित्रपटगृह होते आणि नाट्यगृह, परंतु ते खूप खर्चिक असल्यामुळं घरातल्या घरात रेडिओ हे एक महत्त्वाचं साधन होतं. मनोरंजन, माहिती, संगीत सर्वच त्याच्यावरून आपल्याला ऐकायला मिळायचं. पण विचार करा, जर हा रेडिओ नसता तर, हा रेडिओचा शोध लागलाच नसता तर, आपलं मनोरंजन झालं नसतं, आपल्याला माहिती मिळाली नसती, सूचना मिळाल्या नसत्या, हवामानाचा अंदाज आपल्याला कळला नसता, आणखीनही बऱ्याच गोष्टी आपल्याला कळल्या नसत्या, अशा अनेक गोष्टी झाल्या नसत्या, बरं का. थँक्स गॉड. थँक्स गॉड नाही, थँक्स मार्कोनी. हा मार्कोनी संशोधक जो होता, ज्यांनी रेडिओचा शोध लावला, त्यांचं आपण आभार मानूया. आणि आजच्या दिवशी का, तर आज त्यांचा स्मृती दिन आहे. गुगली एल्मो मार्कोनी असं त्यांचं आगळं वेगळं नाव आहे, आणि म्हणून त्यांनी आगळा वेगळा शोध लावला, आणि जो मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत क्रांतिकारक बदल घडवून आणला. गुगली एल्मो मार्कोनी या इटालियन शास्त्रज्ञाचा जन्म 25 एप्रिल 1874 रोजी झाला. व्यवसायानं इलेक्ट्रिक अभियंता असल्यामुळं त्यांना असे वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड होती. आणि मित्र हो, 1890 या रेडिओच्या संदर्भात त्यांनी संशोधन सुरू केलं, आणि त्यांना 1895 रेडिओचा शोध लावण्यात यश मिळालं. या महान शोधामुळं मानवी जीवनात झालेल्या बदलांसाठी 1909 मार्कोनी यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं. रेडिओचे जनक, बिनतारी यंत्राचे जनक, त्यांच्या या सुरुवातीच्या शोधाचा लष्कराला, नौदलाला भरपूर फायदा झाला, आणि नंतर त्यांनी रेडिओचा शोध लावला. आणि रेडिओचा शोध लागल्याच्या नंतर आपल्याला तर माहीतच आहे की आपणही आपल्या स्वतःचं मनोरंजन करून घेत असतो, आणि बरीचशी माहिती रेडिओच्या माध्यमातून मिळवत असतो. तेव्हा हा आजचा रेडिओ म्हणजे गुगली एल्मो मार्कोनी या महान शास्त्रज्ञाने लावलेला शोध आहे. 20 जुलै 1937 रोजी इटलीच्या राजधानीमध्ये म्हणजेच रोममध्ये मार्कोनी यांचं निधन झालं. तेव्हा या महान शास्त्रज्ञाला, रेडिओच्या संशोधकाला आपल्या रेडिओ परिवारातर्फे विनम्र अभिवादन करूया.

वेलकम बॅक मित्र. मित्रांनो, हिंदी चित्रपटामध्ये राजेंद्र कुमार हे नाव खूप प्रसिद्ध होतो. चॉकलेट हिरो म्हणून देखील ते नावाजले जायचे. आज 20 जुलै, आज त्यांचा जन्मदिन. राजेंद्र कुमार अत्यंत साधे सरळ कलाकार, सलग अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानं त्यांना ज्युबिली कुमार देखील म्हटलं जायचं, माहितीये. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील सियालकोट इथं झाला. फाळणीनंतर ते भारतामध्ये आले आणि त्यांनी मुंबईमध्ये बॉलिवूडमध्ये या चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नशीब आजमावलं. सुरुवातीला छोट्या मोठ्या भूमिका केल्या आणि नंतर मात्र त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट देण्यास सुरुवात केली. 1950 जोगन या चित्रपटातून त्यांनी या चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर मग मदर इंडिया, मेरे महबूब, संगम, आरजू, धूल का फूल आणि सूरज असे अनेक यशस्वी चित्रपट दिले आणि या चित्रपटामध्ये त्यांच्या भूमिका प्रेक्षकांकडून खूप नावाजल्या गेल्या. त्यांच्या नावावर सलग 25 सिल्वर ज्युबली चित्रपट देण्याचा विक्रम आहे, हे माहिती आहे तुम्हाला. त्यांच्या कारकिर्दीतील यशस्वी या मागचा इतिहास म्हणजे त्यांची मेहनत आहे आणि म्हणून राजेंद्र कुमार हे नाव आपल्याला माहिती पाहिजेच. आणि 2013 राजेंद्र कुमार यांचं चित्र असलेलं पोस्टाचं तिकीट देखील आपल्या भारतीय टपाल खात्यानं काढलं होतं. तेव्हा आता ऐकूया त्यांनी अभिनय केलेला चित्रपट संगम याच्यातलं हे गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. राजेंद्र कुमार यांनी आपली कारकीर्द 1950 सुरू केली हे तुम्ही सांगितलंच तुम्हाला, आणि या चित्रपटामध्ये त्या काळचे सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार त्याचबरोबर नरगिस यांच्या समवेत राजेंद्र कुमार यांनी भूमिका केल्या. 1957 मदर इंडिया या चित्रपटात त्यांनी नरगिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती भूमिका खूप गाजली बरं का. 1959 गूंज उठी शहनाई या चित्रपटाच्या यशानं त्यांना खऱ्या अर्थानं अभिनेता म्हणून ओळख दिली. 60 एका पाठोपाठ एक असे 6-7 चित्रपट सिल्वर जुबली झाल्यानं त्यांना लोक जुबली कुमार म्हणू लागले. आणि त्यांच्या कारकिर्दीतले काही महत्वाचे चित्रपट जे होते त्यामध्ये 1959 प्रदर्शित धुलका फूल, 1963 प्रदर्शित दिल एक मंदिर, तसंच मेरे महबूब, 1964 प्रदर्शित राज कपूर यांच्या समवेतचा संगम, आणि आपल्या गाण्यांमुळे देखील खूप सुपरहिट झालेला 1965 आरजू हा चित्रपट, प्यार का सागर, गहरा दाग, सूरज आणि तलाश असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्यांनी त्या काळात दिले. आणि सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कारासाठी देखील त्यांचं नामांकित गेलं होतं. संगम या चित्रपटातल्या सह अभिनेत्या भूमिकेसाठी देखील त्यांचं नामांकन घेतलं होतं. तुम्हाला माहिती असेलच कदाचित त्यांचा मुलगा कुमार गौरव याच्यासाठी देखील त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि 1981 कुमार गौरव यांची मुख्य भूमिका असणारा लव्ह स्टोरी या चित्रपटात

वेलकम बॅक मित्रांनो. आपल्याला माहिती असेल, जुन्या काळातली एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त त्या काळामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत खूपच लोकप्रिय होत्या आणि एक अष्टपैलू पार्श्वगायिका होत्या. आज गीता दत्त यांचा स्मृतिदिन. संगीतकार हनुमान प्रसाद यांनी त्यांना एका गाण्याचे दोन शब्द गाताना ऐकलं आणि 1946 भक्त प्रल्हाद चित्रपटात त्यांना गाण्याची संधी दिली. 1947 मधील दो भाई चित्रपटातील मेरा सुंदर सपना बीत गया

या गाण्यासाठी त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या. 23 नोव्हेंबर 1930 रोजी त्यांचा जन्म झाला आणि जवळपास 1950 दशकात संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये संगीत क्षेत्रात त्यांनी आपलं नाव गाजवलं. आपल्या अभिनयानं आणि गायनानं जवळपास 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. मित्रांनो, गीता दत्त यांनी दुःखी, आनंदी, प्रणय आणि कॅबरे अशा विविध प्रकारातली गाणी सहजतेने गायली. मेरा नाम चिंचिंचू चिंचिंचू बाबा चिंचिंचू हे गाणं तर तुम्हाला आठवत असेलच. वक्त ने किया क्या हसी स्थितम आणि हे पण गाणं आठवत असेल. त्यानंतर जाता कहा है दिवाने असे वेगवेगळ्या मूडमधले वेगवेगळ्या प्रकारातले गाणे त्यांनी गायले आणि सर्व गाणे लोकप्रिय झाले. 1953 त्यांनी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याशी लग्न केलं. तसं गीता दत्त यांचं विवाहाच्या आधीचं नाव होतं गीता घोष रॉय चौधरी आणि मग नंतर गुरुदत्त यांच्याशी लग्न केल्याच्या नंतर त्या गीता दत्त झाल्या. 1951 बाजी नावाचा चित्रपट रेकॉर्डिंग दरम्यान गीता दत्त यांच्या आणि गुरुदत्त यांची ओळख झाली आणि पुढे त्यांचा संसार चांगला रुळला. त्यानंतर काही काळ त्या सुखी संसार करत होत्या. वैवाहिक जीवनातील तणावामुळे गीता दत्त यांनी पुढे खूप दुःखी बनल्या, कष्टी बनल्या आणि 20 जुलै 1972 रोजी वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी त्यांचं मुंबईत निधन झालं. तेव्हा आपल्या रेडिओ परिवारातर्फे गीता दत्त यांना भावपूर्ण आदरांजली.

थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ आता आलेली आहे संपत आणि मी आरजे आदी तुमचा या शोमधून निरोप घेतोय. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि मी आहे आरजेनं तुमच्या सोबत। फायनली वीकेंड नंतर आपण भेटत आहोत सांजरंग या कार्यक्रमात। 20 जुलै 2024 आजची तारीख आहे आणि अर्थात आज आहे वार सोमवार। आठवड्याला सुरुवात झालेली आहे, कामाचा दिवस आहे पहिला सोमवारचा आणि प्रत्येकाच्या रुटीनला सुरुवात झालेली असेल, प्रत्येकाच्या कामाला सुरुवात झालेली असेल। अनेक गृहिणी सोमवारच्या रुटीनला सुरुवात करून थोड्याशा रिलॅक्स यावेळी झालेले असेल। सो त्याचबरोबर जे कोणी ऑफिसला जाणारे किंवा नोकरी करणारे काही वर्किंग वुमेन्स असतील, त्यासुद्धा आपल्या रुटीनला त्यांनी सुरुवात केलेली असेल। सो आठवड्यानंतर वीकेंडला आपण वाट पाहत असतो, कधी वीकेंड येतो आणि त्यानंतर येतो तो सोमवार। कितीही हा सोमवार नको नकोसा वाटत असला तरी सुद्धा कामाला सुरुवात करणारा हा दिवस आहे, त्यामुळे आजच्या या सोमवारला सुरुवात झालेली आहे। आणि त्याचबरोबर मनपानं म्हणजे आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेनं सुद्धा आपल्या शहरातील सार्वजनिक रस्ते आणि मोकळ्या जागा ज्या आहेत जिथे कचरा कुंडी बनवणाऱ्यांविरुद्ध आता एक मोहीम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे। म्हणजे आपल्या एम सी कर्मचाऱ्यांनी दररोज जे कचरा रस्त्यावर टाकतायत, रोडवर टाकतायत, त्यांच्यावर आता मनपाचा पहारा सगळ्यात आधी सुरू झाला आहे। शहरामध्ये जिथे लोक उघड्यावर कचरा टाकतात, घंटा गाडीमध्ये कचरा टाकत नाहीत, अशा ठिकाणी महापालिकेनं आता काही पोस्टर्स लावलेले आहेत जिथे कचरा टाकू नये असं सुद्धा लिहिलेलं आहे। आणि खरं तर मनपानं आता ही मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये रात्रपाळीसाठी 100 ठिकाणी पोस्टर काही कर्मचाऱ्यांनी लावलेले आहेत आणि दररोज 150 टन अशा कचऱ्याचं संकलन एमसी करते की जो कचरा रस्त्यावर टाकला जातोय। ज्या ठिकाणी शहरातील ओढे नाले आहेत त्या ठिकाणी अक्षरशः रात्रीच्या वेळी काही जण कचरा फेकतात, जिथे गटारीमध्ये प्लॅस्टिकचा कचरा सुद्धा निघालेला आहे। ही गोष्ट निदर्शनास एमसीच्या आली आणि एमसीनं तात्काळ आणि धडक आक्रमक कारवाईला सुरुवात केली। ही कारवाई नेमकी शहरामध्ये कुठे कुठे सुरू आहे आणि त्याचबरोबर मनपाचं हे काम कसं सुरू झालं याबद्दल बोलूयात अगदी थोड्याच वेळामध्ये। अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग।
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी। सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल। अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी।

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं 3:03 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 12:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल्थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळा असो वा पावसाळी अधिवेशन, सक्रिय असले तरच फायद्याचे असतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं ते म्हणाले.
2: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
1: देशाच्या विकासानं वेग घेतला असून संसदेतील सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर होऊन संसद मार्च काढण्यात आला आहे. या मार्चसाठी परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतरमंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं पत्र दिल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात विविध ठिकाणी शेकडो विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केलं. दरम्यान सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं वृत्त आताच हाती आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. उझबेकिस्तानात ताश्कंद इथं झालेल्या रसायनशास्त्र आणि लिथ्यू अनियात विल्सिनियस इथं झालेल्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतीय संघांनी चमकदार कामगिरी केली असून दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूचं नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक रेखा वर्तक यांनी आकाशवाणीला स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
3: आम्ही आमच्या मुलांचं आम्हाला जमेल तसं त्याचं ट्रेनिंग करतो आणि तिथे जाऊन आयत्यावेळी त्या मुलांना अतिशय चॅलेंजिंग आणि कठीण असतंय, कारण तो देश नवा असतो, त्यांच्या सगळे इन्स्ट्रुमेंट्स वेगळी असतात, त्यांचे सगळे ऍपरेटस वेगळे, त्या सगळ्याला ऍडजस्ट करून आपली मुलं त्या परीक्षा प्रॅक्टिकलच्या सुद्धा देत असतात. आणि आता तर इतकं चॅलेंजिंग झालंय प्रॅक्टिकल की त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स, ज्याच्यामध्ये खूप सारे कम्प्युटर सायन्सेसचे काही कन्सेप्ट येतात, अशा सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या या परीक्षा होतात, त्यामध्ये मुलांना खूप एन्जॉय करायला मिळतात.
1: यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातल्या तरुण अभ्यासकांसाठी कॅग म्हणजेच भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने देशव्यापी शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशस्तरावरील स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दोन्ही स्तरांवर पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी आणि डॉक्टरेट स्तरावरचे अभ्यासक यांच्यासाठी स्वतंत्र गट असतील. विजेत्यांना रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मेसिडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथं मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशीही संवाद साधतील. मोल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मोल्दोवानंतर राष्ट्रपती उत्तर मॅसेडोनियाला आणि रोमानियाला भेट देणार आहेत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांच्या धडके झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी BEST बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी तसंच गोवंडी रुग्णालयात दाखल केलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. खेड तालुक्यातली जगबुडी नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून कालच्या तुलनेत पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सुमारे 54% जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत आणि धरण क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागाने उद्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक मराठी बातमीपत्र तुम्ही नुकतंच ऐकलं. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अगदी थोड्याच वेळामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि अनु आहे तुमच्यासोबत. AMC जी आक्रमक भूमिका सध्या घेतली आहे कचरा संकलनाची, त्याबद्दल आपण बोलत होतो. दररोज 150 टन असा कचरा AMC गोळा करते की जो कचरा रस्त्यावर टाकला जातोय, कुठल्याही कचरा कुंडीमध्ये किंवा घंटागाडीमध्ये टाकला जात नाहीये, तर तो रस्त्याच्या कडेला फेकला जातोय. शहरामध्ये स्वच्छता पाळा, आरोग्य सांभाळा, गाढवासारखं वागू नका, अशा प्रकारचे काही पोस्टर्स AMC लावायला सुरुवात केली की ज्या ठिकाणी हा कचरा फेकला जातो, जिथे जिथे लोकांनी असे कचऱ्याचे अड्डे तयार केले आहेत किंवा जिथे कचरा टाकला जातोय त्या ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर्स AMC च्या कर्मचाऱ्यांनी लावलेले आहेत, ज्यामध्ये असं चक्क लिहिलेलं आहे की स्वच्छता पाळा, आरोग्य सांभाळा, गाढवासारखे वागू नका. आणि गाढवाचं चित्र सुद्धा तिथे तुम्हाला बघायला मिळत आहे. कुठेतरी वचक राहिला पाहिजे यासाठी ही कारवाई आक्रमक पद्धतीनं AMC सुरू केली आहे. आणि सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकला तर काय फरक पडतो असं अनेकांना वाटत असतं, आणि अशी मानसिकता शहरामध्ये ज्या लोकांची आहे त्यामुळेच आपलं शहर अस्वच्छ वाढत चाललेलं आहे. घरामध्ये किंवा घराच्या बाहेर व्यावसायिक आस्थापनामधला कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरला जातो आणि त्या कॅरीबॅग सर्रासपणे रस्त्यावर मोकळ्या जागेमध्ये फेकल्या जातात. अगदी रस्त्याच्या कडेला, चौकामध्ये, मोकळ्या जागेमध्ये किंवा त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांवर जो आहे ना हा कचरा फेकला जातो. आणि आता शहरामध्ये जिथे अशा प्रकारे लोक उघड्यावर कचरा टाकतात, वारंवार सूचना देऊन सुद्धा काही जण सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कचरा टाकतात, तर त्यांवर आता ही तातडीनं आक्रमक कारवाई आणि भूमिका मनपानं सुरू केली आहे. मनपानं कचरा रस्त्यांवर टाकणाऱ्यांवर मनपानं आता पहारा सुद्धा ठेवायला सुरुवात केली आहे. सोनू आहे तुमच्यासोबत. थोड्याच वेळामध्ये पुन्हा येते भेटायला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन. झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी येनू आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. आपल्या नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आता अशी मोहीम सुरू आहे वोटर व्हेरिफिकेशनची, ज्यासाठी BLO आता आपल्या घरी भेट देतात आणि गणना अर्ज वितरित करतात. अर्ज मिळाल्यानंतर त्यातील माहिती तुम्ही काळजीपूर्वक तपासा, आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा आणि निर्धारित मुदतीमध्ये BLO जमा करा. आपलं सहकार्य सुद्धा यासाठी खूप महत्वाचं आहे. आता सध्या वोटर व्हेरिफिकेशन मोहीम सुरू आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी BLO आपल्या प्रत्येकाच्या घरी भेट देतात आणि त्याचबरोबर आपल्याला एक फॉर्म देतात. त्यामध्ये एक प्रत स्वतःकडे ठेवताय, दुसरी प्रत पावतीसह तुमच्याकडे मतदारांकडे स्वतःकडे जपून ठेवायला सांगतात. सो मतदारांना काय करायचं, तर SIR 2002 जे स्वतःचे तपशील आहेत ते शोधण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुद्धा आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा हे चेक करू शकता. voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं नाव, स्वतःचे तपशील शोधू शकता. त्याचबरोबर मतदारांनी जर गणना अर्जामध्ये आवश्यक तपशील भरायचे आहेत आणि ते भरल्यानंतर तो फॉर्म BLO मार्फत जो आहे तो संकलित केला जाणार आहे. मतदार गणना अर्जाची जी काही मी ऑनलाईन वेबसाईट सांगितली, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि या अर्जांची सुद्धा BLO मार्फत पडताळणी होऊ शकते. जे असे कुणी नवीन मतदार आहेत की ज्यांचं नाव नाही आणि नोंदणीसाठी BLO फॉर्म 6 सोबत घोषणापत्र सुद्धा उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तिथे सुद्धा या भेटीदरम्यान हा फॉर्म 6 नवीन मतदारांसाठी भरू शकता आणि तुमचं नाव मतदार यादीमध्ये त्यामुळे येऊ शकतं. सो ऑनलाईन सुविधेसाठी voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे ज्यावर तुम्हाला नक्कीच संपूर्ण प्रकारची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा, संतवाणी भक्तीचा सोहळा कीर्तन विशेष कार्यक्रम. यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा. ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे आता आपण वळत आहोत. नीट पेपर फुटी प्रकरण आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी मुंबईमध्ये कडक आदेश दिलेत. नीट पेपर फुटी प्रकरण आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून 23 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या काळामध्ये 5 किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासाठी, मिरवणुका काढण्यासाठी बंदी असेल. विवाह सोहळे, अंत्ययात्रा, सरकारी कार्यालय आणि व्यावसायिक कामांना यातून सूट देण्यात आली असून, नियमांचं उल्लंघन जर झालं तर कठोर कारवाई केली जाईल, असंही या आदेशामध्ये सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सांजरंगमध्ये गुड इव्हनिंग मनापासून। आणि त्याचबरोबर सध्या इठा नावाचा चित्रपट जो आहे तो बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर आपण पोस्टर्स पाहतो आहोत, आणि आपल्याला माहितीसुद्धा आहे की इठा या सिनेमामध्ये श्रद्धा कपूरची महत्त्वाची मुख्य भूमिका आहे। पण इठा हा सिनेमा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सध्या सापडलाय। विठाबाईंच्या कुटुंबियांच्या इतिहासाच्या मोडतोडीचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हा आगामी सिनेमा आहे इठा असं नाव आहे, आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असणारा हा सिनेमा आहे, ज्याच्या टीझरमध्ये जर बघितलं तर इतिहासाची कुठेतरी मोडतोड केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। विठाबाईंचे नातू धनंजय खुडे यांनी चित्रपटामध्ये तमाशा फडाचं मूळ नाव चुकीचं दाखवल्याचं सांगितलंय, तर 1961 राष्ट्रपती पदक वितरण प्रसंगाचं चुकीचं सादरीकरण केल्याचं निदर्शनास आणून दिलंय। सध्या इठा हा चित्रपट जो आहे याचा टीझर लॉन्च झालाय, आणि या टीझरमध्येच हा सिनेमा चित्रपट वादाच्या भोवऱ्यामध्ये सध्या बघायला मिळतोय। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. CJP अर्थात काँक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सेंट्रल दिल्लीमधल्या काही भागामध्ये आज मोबाईल इंटरनेट सेवा जी आहे ती बंद करण्यात आली आहे. अनेकांनी मोबाईलवर आलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट एक्सवर शेअर सुद्धा केले आहेत. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये असं लिहिलंय की सरकारच्या निर्देशानुसार तुमच्या भागातील इंटरनेट सेवा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा काही काळ या मार्च दरम्यान संसद मार्च दरम्यान बंद करण्यात आली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. गुड इव्हनिंग. आषाढी वारी येते आणि आषाढी वारीनिमित्त सुरक्षित आणि आरोग्यदायी ही वारी करण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना या सर्व वारकऱ्यांसाठी राबवल्या आहेत. वारीसाठी पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्सची सेवा सुविधा यावर्षी उपलब्ध करून देण्यात आली आहे. MSRDCला याबाबत महत्त्वाच्या सूचना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या आहेत. पंढरपूरच्या पायाभूत सोयींसाठी 671 कोटींचा निधी मंजूर झालाय आणि अतिरिक्त बसेस आणि आरोग्य यंत्रणेसह उत्कृष्ट नियोजनाची ग्वाही उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि त्याचबरोबर इतरही काही मंत्र्यांनी आषाढी वारीसाठी तयारीचा आढावा घेतल्यानंतर दिली. त्यामुळे पंढरपूरमध्ये यंदा वारीमध्ये एअर ॲम्ब्युलन्स बघायला मिळणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत आणि फिफा वर्ल्ड कप बद्दल बोलूयात. फिफा वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये अर्जेंटिनाचा पराभव झाला आणि एक व्हिडिओ किंवा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं, तो म्हणजे मेस्सीच्या डोळ्यामधले अश्रू. फिफा वर्ल्ड कप 2026 फायनल्समध्ये स्पेनकडून पराभव झाल्यानंतर अर्जेंटिनाचा कॅप्टन लिओनेल मेस्सी अक्षरशः रडलाय. रनरअप मेडल मिळाल्यानंतर 39 वर्षीय मेस्सी खूप इमोशनल आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतोय. आणि अर्जेंटिनाकडे 64 वर्षानंतर आपली ट्रॉफी डिफेंड करणारा पहिला संघ बनण्याची संधी होती, मात्र मेस्सीनं आपल्या कारकिर्दीमधल्या 3rd वर्ल्ड कप फायनलमध्ये हा खेळत होता. पण मेस्सीच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू दिसलेत. अर्जेंटिनाचा कॅप्टन लिओनेल मेस्सी स्वतः या मैदानावर रडताना आपल्याला दिसतो आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांजर्ग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग. जगामध्ये सर्वोत्तम जीवनमान असलेलं शहर कुठलं असा जर आपण विचार करत बसलो तर ही माहिती आपल्याला सापडणं किंवा शोधणं अवघड वाटेल. पण जगामध्ये सगळ्यात जास्त जीवनमान चांगलं असलेलं शहर ज्याची यादी सध्या प्रसिद्ध करण्यात आली आहे, डॉयचे बँक रिसर्च इन्स्टिट्यूटनं जगामध्ये सर्वोत्तम जीवनमान असलेली काही शहरं ज्यांची यादी सोशल मीडियावर जाहीर केली. या यादीमध्ये लक्झेंबर्ग अव्वल स्थानी असून त्यानंतर कोपनहेगन, ॲम्स्टरडॅम, व्हिएन्ना, म्युनिच, फ्रँकफर्ट, हेलेसिकी, जिनिवा, ज्युरिच आणि एडिनबर्ग या खरं तर शहरांचा समावेश आहे. या क्रमवारीमध्ये किंवा या रँकिंगमध्ये ना काही क्रायटेरिया ज्या आहेत तो क्रायटेरिया विचारात घेऊनच या सगळ्या शहरांना जगामधली सर्वोत्तम जीवनमान असलेली शहरं म्हणून डिक्लेअर करण्यात आलं आहे, ज्यामध्ये रँकिंगमध्ये क्रयशक्ती किंवा या शहरांमध्ये असणारी सुरक्षितता, मिळणारी आरोग्यसेवा, इथला राहण्याचा खर्च, हवामान, पर्यटन या सगळ्या गोष्टींचा प्रचंड विचार केलेला आहे आणि त्यानंतरच जगामधली सर्वोत्तम जीवनमान असलेली शहरांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत. पुन्हा एकदा स्पोर्ट अपडेटकडे वळूयात. काल रविवारी लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये मैदानामध्ये उतरून दोन आपले जे खरं तर आपल्या सगळ्यांचेच लाडके रोहित आणि विराट यांनी एक इतिहास रचलेला बघायला मिळाला. काल भारताचे माजी कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रविवारी लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दोघंही एकाच वेळी मैदानात उतरले आणि एक रेकॉर्ड ब्रेक त्यांनी केला. एकत्रितपणे खेळलेला हा त्यांचा 400वा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि अशी कामगिरी करणारी आपल्या भारतामधली पहिलीच जोडी आहे, ती म्हणजे अर्थात रोहित शर्मा आणि विराट कोहली. यापूर्वी ना सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर सुद्धा एकत्रितपणे सगळ्यात जास्त सामने खेळण्याचा विक्रम होता, जो 391वा सामना त्यांचा फायनल आणि लास्ट ठरला होता. पण आता 400वा आंतरराष्ट्रीय सामना या दोघांनी म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकत्र खेळलेला आहे, त्यामुळे त्यांचाही छान एक रेकॉर्ड जो आहे तो ठरलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ही पहिली भारतीय जोडी या रेकॉर्डमुळे ठरली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमात मी अनू आहे तुमच्यासोबत. आणि डॉक्टरांनी जो राज्यव्यापी संप पुकारला होता तो मागे घेतलाय, पण येणाऱ्या 9 ऑगस्टपासून मुंबईमध्ये आंदोलनाचा एल्गार मात्र निघालाय. मुंबई उच्च न्यायालयानं मुख्य आरोपीचा जामीन रद्द केल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशननं पुकारलेला राज्यव्यापी संप अखेर मागे घेतलाय. संप मागे घेतल्यामुळे ओपीडी, नियमित वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू होणार असून रुग्णांना मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे. इतर प्रलंबित मागण्यांसाठी संघटना ठाम असून 9 ऑगस्टपासून मुंबईमधल्या आझाद मैदानावर तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं आणि काही डॉक्टरांनी दिला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमध्यम रेडिओ नगनवत 4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. आठवड्याला सुरुवात झालेली आहे, वीकेंड नंतर आजचा सोमवार आहे आणि हा आठवडा पाऊस मात्र चांगला गाजवणार आहे. कोकण विदर्भामध्ये जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्रसुद्धा तयार झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून जो पाऊस दडी मारलेला होता, त्या पावसाचं राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन होतं या आठवड्यामध्ये. बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पावसाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. या हवामान बदलामुळे राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. आजपासून पुढचा संपूर्ण आठवडा पावसाचा असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी वर्तवला. बुधवारी गुरुवारी राज्यभरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या या घाट परिसराला या आठवड्यामध्ये पावसामुळे दिलासा मिळतोय. कोकण आणि विदर्भामध्ये कोकण किनारपट्टी आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये येत्या बुधवारी आणि गुरुवारी मध्यम स्वरूपाचा चांगला पाऊस होईल. कोकणामध्ये सुद्धा या काळात समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. या पावसामुळे राज्यामध्ये कुठेही पुराची आणि अतिवृष्टीची शक्यता नसली तरीसुद्धा हा पाऊस पिकांसाठी अत्यंत पोषक आणि बळीराजाला थोडा दिलासा देणारा ठरू शकतो. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात नमस्कार. जागतिक घडामोडींकडे वळूया. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे 16 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण बेपत्ताही झालेत. पूंछ राजौरी या जिल्ह्यामध्ये अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे ही जीवितहानी झाली असून प्रतिकूल हवामानामध्ये सध्या बचाव कार्य सुरू आहे. काल पहाटे सुरनकोटच्या लोअर मुर्रा भागात भूस्खलन जाऊन एका घरावर दरड कोसळली. या एकाच कुटुंबातील 8 सदस्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राजौरी जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू या पावसामुळे झालाय तर पूंछच्या हवेली भागातील 7 घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. धारहाल नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून बेलामधील नवीन बसस्थानक परिसरामध्ये पाणी शिरल्यानं सुमारे 200 ते 250 वाहनं या पुरामुळे वाहून गेलीत. काश्मीरमध्ये पावसामुळे बिघडत असलेल्या परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला दिल्ली दौरा सोडून रविवारी दुपारनंतर जम्मूमध्ये परतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील प्रस्तावित आंदोलनासाठी गेलेले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यातील काही भागात बिघडलेल्या परिस्थितीमुळे दौरा अर्धवट सोडला आणि जम्मूमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज, सांजरंग या कार्यक्रमामध्ये अनु आहे तुमच्या सोबत आणि जवळपास 7 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि सांजरंग हा कार्यक्रम इथेच थांबवण्याची वेळ आली आहे, इथेच संपत आहे. पण त्याचबरोबर विकेंडनंतर आज आपण भेटलो आहोत आणि छान आठवड्याला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर काल जी फिफा वर्ल्ड कपची मॅच झाली त्याबद्दलसुद्धा आपण बोललो आणि त्याचबरोबर हा येणारा आठवडा पूर्ण पावसाचा असेल असा भारतीय हवामान विभागानं जो अंदाज दिलेला आहे, त्यामुळे सतर्क रहा, काळजी घ्या, कारण हा संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. पण हा संपूर्ण आठवडा जरी पावसाचा असला तरीसुद्धा या पावसामुळे पूर परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही आहे. तर हा पाऊस शेतकऱ्यांसाठी, पिकांसाठी अतिशय पोषक वातावरणामधला पाऊस आहे असाही अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे हा चांगला पाऊस असणार आहे. सो खऱ्या अर्थानं पाऊस, आषाढी एकादशी, वारी असा हा सुंदर असा संगम जो आहे तो आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर उद्या आपण भेटायला येत आहोतच, याच वेळी याच ठिकाणी भेटणार आहोत. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात. नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये RJ कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आजच्या नगर डायरी कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्या नगरमधील डॉक्टर भक्ती कटारिया दुगड, ज्या पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत रेडिओ नगरवर संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात आधी तुमचं खूप मनापासून स्वागत स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये सुद्धा.
3: थँक्यू, थँक्यू सो मच.
2: तुम्ही मूळच्या नगरच्या आहात. तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण कुठे गेलं?
3: माझं बालपण, माझं शिक्षण 10वी-12वी नगरमध्येच झालं आहे. त्यानंतर MBBS माझं प्रवरा मेडिकल कॉलेज लोणीमध्ये झालं आहे. MD मी नागपूरला केलं आहे आणि त्यानंतर फेलोशिप मी वाडिया हॉस्पिटल मुंबईमध्ये केली आहे.
2: डॉक्टरच व्हायचं असं कधी ठरवलं?
3: ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये डॉक्टर कोणीच नव्हतं. मी पहिलीच डॉक्टर होती आणि माझ्या आजोबांची खूप इच्छा होती की तू डॉक्टर व्हावं. म्हणून तेव्हाच लहानपणीच डिसाईड केलं होतं की डॉक्टर व्हायचं.
2: नक्कीच. आणि पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे थोडक्यात बालकांचं हार्मोनल तज्ज्ञ आपण असं म्हणूयात सोप्या भाषेमध्ये. तर याच शाखेकडे वळावं किंवा याच फॅकल्टीकडे वळावं असं केव्हा ठरलं?
3: तर MD पीडियाट्रिक्स करताना बरेच केसेस होते जे मी पाहिले आणि एंडोक्राईन जे केसेस होते ते खूप इंटरेस्टिंग होते. आणि एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि त्यावरून पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट ही स्पेशालिटी ओव्हरऑलच खूप कमी आहे. आणि इंटरेस्टही होता म्हणून मला आवडलं शिकायला आणि अपॉर्च्युनिटी पण चांगली भेटली मला. वाडिया हॉस्पिटल मुंबई, जे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल त्याला म्हणतात, ते इंडियामध्ये बेस्ट पीडियाट्रिक हॉस्पिटल मानलं जातं. तिथे मला संधी मिळाली पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी करायची. सो आय वेंट अहेड.
2: नक्कीच. वाडिया हॉस्पिटलमधल्या काही आठवणी असतील, कसे होते ते दिवस?
3: आम्ही त्याला रेसिडेन्सी म्हणतो. रेसिडेन्सी म्हणजे आम्ही दिवस रात्र तिथेच काम करायचो. पेशंट लोड प्रचंड, म्हणजे एका एका दिवसाला 100 पेशंट्सची OPD असायची, ॲडमिशन्स असायचे, रात्री कॉल्स यायचे. डायबिटिक किटो ॲसिडोसिस, म्हणजे शुगर खूप वाढल्यामुळे जे काही पेशंट्स येतात तसे रात्री बरेचसे पेशंट व्हायचे. हेक्टिक होतं पण वर्थ इट होतं. खूप छान पेशंट मिळाले, खूप छान सपोर्ट मिळालं, खूप छान टीचर्स मिळाले आणि म्हणून प्रॅक्टिसही छान सुरू आहे.
2: नक्कीच. नगरच्या तुम्ही आहात मूळच्या आणि शिक्षण नगरमध्ये झालेलं आहे. मुंबई कसं वाटलं तुलनेनं तुम्हाला?
3: आता नगर तसं बघितलं तर थोडं स्मॉल सिटी आहे आणि मुंबई ऑल टुगेदर अ बिग सिटी, डिफरंट सिटी. पण तसं बघितलं तर आम्हाला खूप बाहेर जायला मिळायचंच नाही. वी वेर ऑल टुगेदर इन हॉस्पिटल दिवस आणि रात्र. म्हणून असं काही वेगळं वाटलं नाही. पण अपॉर्च्युनिटी खूप छान मिळाल्या मुंबईमध्ये.
2: नक्कीच. वाडिया हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर प्रॅक्टिसला कधी सुरुवात केली?
3: वाडिया हॉस्पिटलमधनं बाहेर पडल्यावर लगेच मी प्रॅक्टिस नाशिकला सुरू केली. माझं लग्न नाशिकला झालं आहे आणि मी नाशिकलाच प्रॅक्टिस करते. नगरला मी व्हिजिट्सला येते. एव्हरी सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे माझी इकडे एंडोक्राईन OPD असते चंगेडिया मेडिकलच्या बॅकसाईडला. 11 ते 2 माझे OPD टायमिंग्स असतात दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी.
2: नक्कीच. मुलांमधले हार्मोन्स, ज्याला एंडोक्रायनॉलॉजी असं म्हटलं जातं, तर मुलांमधले हार्मोन्स नेमका हा काय विषय आहे?
3: ओके. तर हार्मोन्स म्हणजे एक द्रव्य असतो जो ग्रंथी म्हणजे ग्लँड्स तयार करते. आणि हार्मोन्स ओव्हरऑल पूर्ण बॉडीमध्ये सगळीकडे आपल्याला गरजेचं असतं. हाईट वाढण्यासाठी थायरॉईडची ग्लँड थायरॉईड हार्मोन्स तयार करते, किंवा आपल्या ब्रेनमध्ये पिट्युटरी नावाची एक ग्रंथी असते ते बरेच हार्मोन तयार करते. त्याला आपण बॉस ऑफ ऑल द हार्मोन्स असंही म्हणतो. किंवा आपल्या किडनीच्या वर ॲड्रेनल ग्लँड्स असतात, ते पण काही हार्मोन्स तयार करते. पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करते. अशा बॉडीमध्ये वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत, ते वेगवेगळे हार्मोन्स तयार करतात आणि ते सगळ्या हार्मोन्सचं वेगवेगळं काम असतं. आणि प्रत्येक हार्मोननी बरोबर काम केलंच पाहिजे, नाही तर बॉडीमध्ये खूप इम्बॅलन्स होऊ शकतं.
2: जसं काही गोष्टी सांगितल्या या हार्मोन्स रिलेटेड, जसं की थायरॉईडच्या ग्रंथी असतील किंवा हाईट रिलेटेड इश्यूज असतील, तर अशी कुठली लक्षणं जी आहेत कुठल्या वयोगटातल्या मुलांमध्ये दिसू लागतात हळूहळू?
3: ओके. तर प्रॉब्लेम काय आहे त्या प्रॉब्लेमशी संबंधित आपण ते लक्षणं बघू शकतो. आता डायबिटीस समजा, डायबिटीस असेल तर लोकांना बऱ्याचदा वाटतं की डायबिटीस तर मोठ्यांचा आजार आहे, लहान मुलांमध्ये कसं होणार डायबिटीस. पण मोठ्यांचा डायबिटीस आणि लहानपणीचा डायबिटीस दोन्ही वेगवेगळा असतो. लहान मुलांमध्ये जो डायबिटीस होतो त्याला आपण टाइप 1 डायबिटीस म्हणतो. त्याचे लक्षणं काय तर खूप जास्त लघवी करणं, खूप जास्त तहान लागणं, वारंवार पाणी पिणं, खूप जास्त भूक लागणं आणि खूप खाऊन सुद्धा वजन काही वाढत नाहीये, किंवा लघवीभोवती तुम्हाला मुंग्या दिसत आहेत, आणि जर का शुगर खूप वाढली तर एकदम श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, पोटात दुखतं, खूप उलट्या होतात, हे सगळे लक्षणं जे आहेत ते डायबिटीसचे आहेत. बऱ्याचदा पेशंट माझ्याकडे एकच कंप्लेंट घेऊन येते की मॅडम माझी मुलगी जी आहे ना ती रात्री 10 ते 12 वेळेस लघवी करायला उठते. तर इकडे आपल्याला शुगर चेक करायची असते आणि बऱ्याचदा पेशंटला डायबिटीस असू शकतो. आणि असे बरेच हार्मोन्स आहेत आणि त्याचे बरेच सिम्पटम्स आहेत.
4: नक्कीच. उंचीच्या रिलेटेड काय असे सिम्पटम्स दिसू शकतात, कारण हा एक असा टॉपिक आहे की जो लवकर लक्षात येत नाही, आणि अजून लहान आहे ती किंवा अजून लहान आहे मुलगा, वाढेल उंची असं साधारण पालकांचं म्हणणं असतं, तर कुठली लक्षणं वेळीच ओळखायला हवी या संदर्भातली?
3: ओके, तर उंची थोडीफार कमी असेल तुमच्या मुलाची किंवा मुलीची बाकीच्या क्लासमधल्या मुलांपेक्षा थोडीफार कमी असेल तर नॉर्मल काहीतरी इश्यूज असू शकतात. म्हणजे समजा अनिमिया आहे, म्हणजे शरीरातलं रक्त थोडंफार कमी आहे, किंवा जेवण करत नाही आहे, किंवा अजून थोडा काही त्रास आहे, आजार आहे छोटा मोठा, तर थोडी उंची कमी असेल तर आपण ते लगेच क्लिअर करू शकतो. त्याला ग्रोथ हार्मोन इंजेक्शन्सची गरज पडत नाही. पण उंची वाढण्यासाठी एक सर्वात महत्वाचा हार्मोन असतो, त्याला आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, पिट्युटरी ग्लँड हे हार्मोन तयार करते ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन तयार झाल्यावर हाईट एकदम प्रॉपर वाढते. पण हाईट जर का खूप कमी असेल, खूपच क्लासमध्ये सर्वात 5वीतला मुलगा आहे पण पहिल्यातल्या मुलग्यासारखंच दिसतो आहे, तर आपल्याला ग्रोथ हार्मोनचं इव्हॅल्युएशन करावं लागतं. आणि जर का ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी इन्व्हेस्टिगेशन केल्यावर डिटेक्ट झाली तर आपण ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन्स देऊन हाईट वाढू शकतो. तसंच जर का प्रीटर्म म्हणजे 9 महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली पाहिजे, पण ते न होऊन जर का खूप लवकर डिलिव्हरी झाली किंवा जन्माचं वजन खूप कमी असेल, तर अशा मुलांमध्ये किंवा मुलींमध्येही हाईटचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यांना पण एक वेगळी ट्रीटमेंटची गरज भासते.
4: नक्कीच. इंजेक्शन्स तुम्ही सांगितलं की ज्याला उपचार थेरपी आहे, पण हे कुठल्या वयोगटातील मुलांना हे इंजेक्शन्स आपण देऊ शकतो किंवा कोणत्या वयापर्यंत देऊ शकतो?
3: ओके, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हाईट आपण म्हणतोच की 18 वर्षानंतर हाईट काही वाढत नाही. तर जेवढं लवकर तुम्ही याल तेवढं लवकर आपण डिटेक्ट करून ट्रीटमेंट सुरू करू शकतो. तसं तर 1 वर्षाच्या मुलामध्ये मुलीमध्ये पण आपण ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन्स देऊ शकतो. पण जेवढं लेट तुम्ही याल तेवढं आपल्याला टाइम कमी आहे हाईट वाढवण्यासाठी. एकदा बोन्स फ्यूज झाले की आपण कितीही ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन्स दिलं तरी ती हाईट वाढणार नाही. तर साधारण 5 वर्षापर्यंत जरी तुम्ही आले तेव्हाही इट इज अ व्हेरी गुड टाइम की तुमची हाईट वाढू शकते. पण इव्हॅल्युएट करणं खूप महत्वाचं आहे, डॉक्टरांना दाखवणं खूप महत्वाचं आहे. आणि हाईट फक्त त्या मुलाची हाईटवर डिपेंडेंट नसते, त्याच्या जेनेटिक पोटेन्शियल म्हणजे आई बाबाची हाईट केवढी आहे, आई बाबाची हाईट कॅल्क्युलेट करून आम्ही मिड पॅरेंटल हाईट कॅल्क्युलेट करतो, त्या हिशोबाने ती हाईट त्याच्यामध्ये आहे का की त्याच्यापेक्षा कमी आहे हे पण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक कमी हाईट ही ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सीच आहे असं नाही आहे. प्रत्येक कमी हाईटचं वेगवेगळं कारण आहे, ते वेगवेगळे कारण आपल्याला शोधून काढायचे आहे आणि त्यानुसार ट्रीटमेंट पण वेगवेगळी आहे.
4: नक्कीच. हार्मोन्स आणि इमोशन्स किंवा भावना या मुलांच्या वाढीमध्ये महत्त्वाच्या आहेत का?
3: डेफिनेटली आहेत. हार्मोन्स हे इमोशनल इम्बॅलन्समुळे पण हार्मोनचा इम्बॅलन्स होऊ शकतो. तर नेहमी आनंदी राहणं पण खूप गरजेचं आहे. कॉर्टिसॉल नावाचा एक हार्मोन आहे, त्याला आम्ही स्ट्रेस हार्मोन पण म्हणतो. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा कॉर्टिसॉल खूप जास्त तयार होतो, त्यामुळेही बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. किंवा टाईप 2 डायबिटीस जे आहे ते पण बऱ्याचदा लाईफस्टाईल चेंजेस किंवा स्ट्रेस या सगळ्या गोष्टीमुळे पण त्याचं इंटेन्सिटी वाढू शकते. बेसलाईन प्रॉब्लेम वेगळा असू शकतो, पण जे इमोशन्स आहेत किंवा स्ट्रेस आहे हे सगळं त्याच्यावर भर टाकू शकतो, ते ऍड ऑन आहे.
4: नक्कीच. एखादं बाळ जन्मल्यानंतर त्याला हार्मोनल विकारांची समस्या लगेच येऊ शकते का, इतक्या कमी वयामध्ये सुद्धा?
3: डेफिनेटली येऊ शकते. जर तुम्ही थायरॉइड बद्दल विचार करत असाल तर कधी कधी लहान मुलांमध्ये थायरॉइड ग्रंथी ऍबसेंट असते, नसतेच, किंवा छोटी असते किंवा वेगळ्या ठिकाणी असते. अशा बेबीजमध्ये थायरॉइड च्या प्रॉब्लेम्समुळे बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ते आपण थायरॉईड न्यूबॉर्न स्क्रीनिंगमध्ये डिटेक्ट करू शकतो की थायरॉईड ॲब्सेंट आहे किंवा थायरॉईडचे लक्षणं काय आहेत. अजून एक दुसरं असं आहे की जर जनायटल्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे हे आपल्याला जनायटल्स बघून कळतं. बऱ्याचदा जनायटल्स थोडे वेगळे असतात दिसायला, कधी कधी कळत नाही की मुलगा आहे की मुलगी आहे. हे पण आपल्याला लगेच बाहेर आल्या आल्या कळू शकतो आणि त्या हिशोबाने आपल्याला तसे इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात आणि त्या ते ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते.
4: नक्कीच. अनुवंशिकता आणि हार्मोनल समस्या याचंही काही कनेक्शन आहे का?
3: अनुवंशिकताच त्यालाच आपण म्हणतो जेनेटिक प्रॉब्लेम. तर बरेचसे जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत जे हार्मोनल प्रॉब्लेम्स पण असतात. जसे कंजेनेटल ॲड्रेनल हायपरप्लेझिया, म्हणजे त्यामध्ये आपल्या किडनीच्या वरती ॲड्रेनल नावाची ग्रंथी असते, त्याचा थोडाफार प्रॉब्लेम असणं. किंवा थायरॉईडचे पण काही काही आजार असतात, ऑटो इम्यून थायरॉईड डिसऑर्डर, ते पण अनुवंशिक असते. तर बरेचसे प्रॉब्लेम आहेत जे जेनेटिक पण असतात. तर त्यामुळेच मी नेहमी सांगते पेशंट्सना की मला फक्त आई किंवा बाबा नकोय, मला दोघे पाहिजे, आई आणि बाबा आणि पेशंट आणि डिटेल्ड हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री पण घेणं खूप महत्त्वाचं आहे.
4: नक्कीच. लठ्ठपणा आणि हार्मोनल समस्या याचंही काही कनेक्शन आहे का, संबंध आहे का?
3: खूप खूप मोठा संबंध आहे. तुम्ही आजकाल बघितलं असेल की लठ्ठपणा लहान मुलांमध्ये खूप वाढला आहे. म्हणजे एक 10-15 वर्षा आधीची गोष्ट अशी होती की पेशंट कंप्लेंट्स घेऊन यायचे की डॉक्टर माझ्या मुलाचं वजन वाढतच नाही आहे. आणि आता असे पेशंट येतात की डॉक्टर माझ्या मुलाचं वजन कमीच होत नाही आहे आणि तो दिवसभर खात राहतो, त्याचा स्क्रीन टाईम खूप प्रचंड जास्त आहे, तो बिलकुल खेळत नाही, तो दिवसभर फोन घेऊन बसलेला असतो. तर बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत हे हार्मोनल प्रॉब्लेम्समुळे पण ओबेसिटी होऊ शकते. तर पण जे मॅक्झिमम पेशंट असतात ते न्यूट्रिशनल ओबेसिटी असतात, म्हणजे खूप जास्त खाणं आहे किंवा बाहेरचं खाणं आहे, चिप्स कुरकुरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते खाल्ल्यामुळे वजन वाढतं आहे. किंवा दुसरा जो आहे ते हार्मोनल प्रॉब्लेममुळे जे ओबेसिटी वाढते त्यामध्ये मोस्टली पेशंट बुटके असतात, हाईटमध्ये कमी असतात आणि जाड असतात. जसं थायरॉईडचा प्रॉब्लेम, थायरॉईडच्या प्रॉब्लेम्समध्ये पण लहान मुलं शॉर्ट अँड ओबीज असतात. तर ते पण डिफरन्शिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. इफ हार्मोनल प्रॉब्लेम्स देन इट इज व्हेरी व्हेरी अर्जंट की आपल्याला इव्हॅल्युएट करून ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं आहे. आणि जर एक्झोक्राईन म्हणजेच एक्झोजिनियस ओबेसिटी असेल तर आपल्याला डायट मॉडिफिकेशन, स्क्रीन टाईम, एक्सरसाइज ह्यावर जास्त फोकस करणं महत्त्वाचं आहे.
4: नक्कीच. मुलांचे हार्मोनल इश्यूज असे असतात की जे लवकर दिसून येत नाही, जसं सर्दी झाली, खोकला आला, तर ताप आला, तर ही लक्षणं लवकर दिसून येतात. पण हळूहळू हा जो काही हार्मोनल इम्बॅलन्स आहे तो वाढत जातो आणि एका टप्प्यावर गेल्यानंतर पालकांना कळतं की आता आपण हॉस्पिटलमध्ये जायला हवं. तर उशिरा कळल्यामुळे सुद्धा काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात का मुलांना?
3: नक्कीच नक्कीच. हे तुम्ही एकदम बरोबर सांगितलं की हार्मोनल प्रॉब्लेम्स लगेच कळत नाही, ही स्लो प्रोसेस असते. आणि मग अचानक खूप मोठं झाल्यावर आपल्याला वाटतं की अरे बापरे हे काय झालं आहे. तर त्यामुळे दोन गोष्टी खूप गरजेचं आहे. एक तर वजन, की आपल्या मुलाचं वजन नीट वाढत आहे की नाही, आणि दुसरं म्हणजे हाईट, हाईट नीट वाढत आहे की नाही. आणि हे दोन्ही प्लॉट करणं खूप महत्त्वाचं आहे. प्लॉट करणं म्हणजे काय? प्रत्येक पीडियाट्रिशियनकडे ग्रोथ चार्ट असतात, त्यावरती मुलाची मुलीची हाईट आणि वजन प्लॉट करू शकतो. जर का ते प्लॉट केल्यावर आपल्याला अंदाज येतं की हाईट आणि वेट बरोबर वाढतंय का, वेलॉसिटी म्हणजे स्पीड, हाईट आणि वेट वाढण्याची स्पीड बरोबर आहे का की कमी आहे की जास्त आहे, ह्याच्यावरनं जर आपण प्रॉपर फॉलोअप ठेवलं रेग्युलर. नॉर्मली पण आपण मुलामुलींना वॅक्सिनेशनसाठी घेऊन जातो किंवा सर्दी खोकला जरी झाला तरी घेऊन जातो, पण कधी कधी असं होतं की बऱ्याचदा वजन चेक केलं जातं पण हाईट बऱ्याचदा चेक होत नाही. तर जर सगळ्या पालकांनी हे लक्षात ठेवलं की वजन जेवढं महत्वाचं आहे तेवढीच हाईट पण महत्वाची आहे, आणि हाईटमध्ये जर थोडा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला एंडोक्रायनॉलॉजिस्टची गरज आहे.
4: नक्कीच. व्हॅक्सिनेशनचा उल्लेख आत्ता आलेला आहे, तर व्हॅक्सिनेशनमध्ये जर कुठे खंड पडला किंवा व्हॅक्सिनेशन व्यवस्थित झालं नाही तर याचा परिणाम सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्सवर होऊ शकतो का?
3: नाही, ग्रॉसली व्हॅक्सिनेशनचा आणि हार्मोन्सचा खूप काही संबंध नाही आहे. पण वॅक्सिन्स जर का तुम्ही दिले, सगळे वॅक्सिन्स देणं खूप गरजेचं आहे. वॅक्सिन्समुळे मोठे जे आजार आहेत त्यापासून आपण दूर राहू शकतो. आणि फायनली सगळं एकमेकाशी कोरिलेटेड आहे. तुम्हाला कुठला आजार नाही आहे तर तुम्ही सगळे फिट आहात आणि हार्मोनल प्रॉब्लेम्स पण मग काही नाही आहे. पण डायरेक्ट कोरिलेशन वॅक्सिन्सचं आणि हार्मोन्सचं नाही.
4: नक्की. जसं मगाशी आपण बोललो की हार्मोनल ज्या काही समस्या आहेत त्या लवकर कळत नाही किंवा दिसून येत नाहीत, पण हार्मोनल विकार पूर्णपणे बरे होऊ शकतात का?
3: बरे होणं काही होऊ शकतात, काही नाही होऊ शकत. आता फॉर एक्झाम्पल थायरॉईडचा आजार बघा, जर का थायरॉईड ग्रंथी नाहीच आहे, ॲबसेंटच आहे थायरॉईड ग्रंथी, तर थायरॉईड हार्मोन कुठून तयार होणार? तर आपल्याला थायरॉईडच्या गोळ्या घेणं, थायरॉक्सिन गोळ्या घेणं कंपल्सरी आहे आणि ते लाईफ लाँग घ्यावं लागेल. आणि ते सोपं आहे ना, रोज उठायचं आणि एक गोळी घ्यायची आहे. ती गोळी जर का तुम्ही नाही घेतली तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. पहिल्या 5 वर्षामध्ये थायरॉईड हार्मोन नॉर्मल असणं खूप महत्वाचं आहे, कारण थायरॉईड हार्मोन ब्रेनच्या ग्रोथसाठी पण खूप महत्वाचं आहे. तर जर ते नसेल तर परमनंट मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं, तर तेवढं ते महत्वाचं आहे. जर डायबिटीजचं तुम्ही विचारलं तर पॅनक्रियासच्या ग्रंथीमध्ये प्रॉब्लेम असेल, टाईप 1 डायबिटीज असेल, तर इन्सुलिन तयार होत नाही बॉडीमध्ये, तर आपल्याला इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावंच लागणार आणि ते पण मोस्ट ऑफ द टाईम आयुष्यभर घ्यावं लागतं. तर पूर्ण ट्रीटमेंट किंवा पूर्णपणे बरं होणं, हार्मोनल प्रॉब्लेम्स सर्दी आणि खोकल्यासारखं असं नाही की 5 दिवस 7 दिवस औषधं घेतली आणि बरं झालं. हे हळूहळू ओवर द टाईम आणि बऱ्याचदा लाईफ लाँग ट्रीटमेंट पण घ्यावी लागते.
4: जसं आता तुम्ही काही इंजेक्शन्स मेडिसिन्स या दीर्घकाळासाठी जर घेतलं तर त्यांना इतर कुठले आजार किंवा शरीराला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात का?
3: बरेचसे जे हार्मोनल विकार आहेत, थायरॉईड आणि डायबिटीज ह्याचे तर काही दुष्परिणाम नाही आहे. थायरॉक्सिनचं काहीही दुष्परिणाम नाही आहे, इन्सुलिनचं काहीही दुष्परिणाम नाही आहे जर बरोबर घेतलं तर. पण हां, जसं मी सांगितलं, ॲडेनल ग्लँडमध्ये जी कॉर्टिसोल डेफिशियन्सी बऱ्याचदा असते किंवा कंजेनिटल ॲडेनल हायपरप्लेझिया ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपल्याला एक गोळी घ्यावी लागते. त्याचे थोडेफार दुष्परिणाम आहेत, पण त्याचे जे इफेक्ट्स आहेत किंवा त्यामुळे जे काही तुमचं बरं होतंय ते खूप मोठं आहे साईड इफेक्ट्सपेक्षा, आणि ते साईड इफेक्ट्स मॅनेजेबल आहेत, ते आपण ट्रीट करू शकतो. तर आपल्याला दोन्ही बघायचे आहेत, प्रोज किती आहेत, कॉन्स किती आहेत, कोणाचं किती इफेक्ट आहे, कोणाचं किती साईड इफेक्ट आहे, आणि अ गुड डॉक्टर ट्रीट्स बोथ.
4: एक डॉक्टर म्हणून मुलांची निरोगी वाढ कशी असायला हवी असं तुम्हाला वाटतं?
3: निरोगी वाढ म्हणजे हाईट नॉर्मल असणं, वेट नॉर्मल असणं. आता बऱ्याचदा पालकांना वाटतं की माझा बाळ खूप चबी आहे, खूप गोलमटोल आहे, खूप क्यूट आहे, पण बऱ्याचदा ते क्यूट गोलमटोलच्या मागे ओबेसिटी असते, म्हणजे लठ्ठपणा असतं. तर वजन आणि हाईट नॉर्मल असलेलीच चांगली, खूप जास्त पण चांगलं नाही आणि खूप कमी पण चांगलं नाही, इट शुड बी इन दॅट रेंज.
4: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक नगरकरांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
3: खूप खूप छान वाटतंय. आणि समवेअर मला असं वाटतं की पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे लहान मुलांमध्ये जे हार्मोनल विकार आहेत त्याचा अवेअरनेस ओव्हरऑल खूप कमी आहे. कारण आधी हे सगळे प्रॉब्लेम्स डिटेक्ट नाही व्हायचे किंवा खूप कमी होते, पण आजकालच्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे किंवा जे काही लाईफस्टाईल चेंजेस झाले आहेत, जे मुलं आजकाल स्क्रीन टाईम खूप त्यांना इझिली सगळं अवेलेबल आहे, बाहेरचं खाणं पण किंवा पेस्टिसाइड्स जे काही क्रॉप्सवर किंवा जे काही यूज केलं जातं धान्य वाढवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हार्मोनल प्रॉब्लेम्स, हार्मोनल विकार खूप खूप जास्त वाढायला लागले आहेत. आणि अवेअरनेस होणं आणि लोकांना समजणं की नेमकं काय आहे एंडोक्राईन, म्हणजे नेमकं काय आहे आणि लहान मुलांमध्ये का झालं हे आणि का होतं हे कळणं खूप महत्वाचं आहे. आणि रेडिओ नगरनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी, त्यासाठी मला त्यांना खूप खूप खूप धन्यवाद तुमचा.
4: नक्कीच. तुमचं आणि रेडिओचं काही नातं आहे का, किंवा तुम्ही रेडिओ कधी ऐकला आहे का?
3: रेडिओ तर लहानपणापासूनच ऐकतो, घरी म्हणा, कारमध्ये म्हणा. आधी एवढे काही टी व्ही स्क्रीन्स मोबाईल एवढं नव्हतं, पण रेडिओ आधीपासूनच होतं, आजोबा पण ऐकायचे, आम्ही सगळे ऐकतो, तर रेडिओसोबत एक वेगळाच नातं आहे आणि नेहमीच आवडतं FM रेडिओ सगळं, गाडीमध्ये पण ड्राईव्ह करताना नेहमीच सुरूच असतं.
4: नक्कीच. या माध्यमात आज तुम्ही आला आहात, तर तुमच्या खूप आवडीचं आणि जवळचं कोणतं गाणं इथे तुम्हाला ऐकावं असं वाटेल?
3: मला जुने गाणे थोडे आवडतात, तर आपण हा गाणं ऐकू, बडे अच्छे लगते है.
4: ओके. जुने गाणे सगळ्यांनाच आवडतात आणि जुने गाणे खूप अर्थपूर्ण असतात. तर हे तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं गीत मी या निमित्तानं नक्की प्ले करेन. आणि आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात, या माध्यमातून अवेअरनेसचा भाग म्हणून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
3: थँक्यू, थँक्यू सो मच.
4: थँक्यू. श्रोतेहो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होत्या बालरोग तज्ज्ञ आणि लहान बालकांच्या हार्मोनल तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा कटारिया दुगड. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये आपण उद्या याच वेळी. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
5: सारेगामा कारवां डिजिटल ऑडियो प्लेयर. इस तोहफे में है 5,000 सुनहरे गाने और कुछ यादें.

नमस्कार, मी अनंत जो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 9 वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महनमंगल स्तोत्र श्यामची आई. साने गुरुजींनी लिहिलेल्या या पुस्तकातील रात्र 9 मोरी गाय. बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गायीला तो मारीत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ते देवता आहे. जा रे, बारकूला त्याच्या घरून आणा, श्याम म्हणाला. तो बाहेर बसला आहे, ऐकत. आत यावयास लाजतो आहे, शिवा म्हणाला. श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, बारकू, तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल, आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारीजणे वाट पाहत होती. श्यामने सुरुवात केली. आमच्या घरी ना एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत. खरोखर दुष्ट पडण्यासारखीच ती होती. कशी उंच थोराड होती, गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा 5 शेरांचा लोटा होता, तो भरून ती दूध दे. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावायची. मग तिच्या कापळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे. परंतु आज खरी गोपूजा राहिलीच नाही. तोंड देखली गोपूजा आहे. देखला देवा दंडवत असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत, मुठभर चारा देत. आज दुसऱ्याच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की त्या गोमात्याच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्याची गाय दूर राहिली, स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळेल ते तिनं खावे, कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गायीला आपण भीक मागायला लावले आहे, म्हणून आपणावर भीक मागायची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल. माझी आई मधून गोठ्यात जावायची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजायची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असतं. दुपारी जेवायच्या वेळेस एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे. या मोऱ्या गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करून घ्यावे. प्रेम दिल्याने दुनावते. आईला ती चाटावायची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी. तसतशी मोरी गाई आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हमरत असे. मोऱ्या गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाई दुसऱ्या कोणाला काढू देत नसे. ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चयच होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. गंधेन गाव हा पश्यंती. गाई वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लावताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्यवती होती, सत्यवती होती अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी. पाऱ्या, माझ्या कासेला तू हात लावू नकोस. माझे कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, असे जणू ती सांगत असे. ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराचीही ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात. एक दोन दिवसात ढोर मरते. मोऱ्या गायला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झालीच नाही. एका काडीसाही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हा सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू. जो प्रेम करतो त्याला प्रेम वस्तू गेल्याचे दुःख कळते. इतरास काय समज. मोरी गाय जेथे मिली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू व फुले वाहत असे. कधी कधी बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे, परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळ आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली, ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता, आधार देवता. या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरुणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहो, देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गायीलाही माता म्हणतो, परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचे दूधही मिळत नाही, मिळाले तर रुचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलं आहे, दास्य सांगितले आहे.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या

सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग अंशध्वनी. ऐकूयात स्वर संजीवनी.
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे राग हंसध्वनी. साधारण संध्याकाळी 7 ते 10 दरम्यान हंसध्वनी गायला, ऐकला किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा तुम्हाला काही चांगले परिणाम दिसून येतील. एक म्हणजे तुमची एकाग्रता वाढेल, आशावाद खूप वाढेल. म्हणजे जर निराशा आली असेल तर नक्कीच एक प्रकारची आशा जागृत होईल आणि त्याचबरोबर विचारांमध्ये सुद्धा सुसूत्रता येईल. COVID-19 काळामध्ये संशोधन केलं होतं, त्याच्यामध्ये असं आढळून आलं की राग हंसध्वनी ऐकल्यामुळे मानसिक स्वास्थ्य खूप सुधारलं. त्यामुळे जर तुम्हाला निराशा वाटत असेल आणि एक प्रकारचा आळस वाटत असेल तर राग हंसध्वनी ऐका. खूप आनंदी आणि आशावादी सकारात्मक वाटायला लागेल. आज आपल्या पुढे सादर करणार आहे आलाप आणि त्यानंतर एक भजन. या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया ईमेल पाठवा. ईमेल cureTune@gmail.com cureTune@gmail.com. धन्यवाद. जय हो.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकलात राग अंशध्वनी. गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी. स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी समिधा गुंजाळ. मी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे आणि लहान मुलांसाठी पिक्चर बुक्स बनवते. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 9.4.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।